ज्ञान ओ आत्म पद्माये। श्लोक जो खम आलाये शमो रामा चिस्त्वे लाये गोले